नाजाफी वपाली तिरछी तिरछी तिरछी तिरछी नजर वाली ओ गोरी गोरी गोरी ओ गोरी हक काली जो जहां के वाली मिल जाए तो फिर वक्त मिल जाए तो फिर एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली एक चाची चाली